सच्चे तेरे खण सच्चे ब्रह्मण सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कण सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुकुम सच्चा फुरमान सच्चा तेरा।